0: लो यहाँ लगे तो अपन जी ने तुमसे तेना मा तुम्हार नफी मा मस तेना वो चांस मी न साने रंगा लोलो चेरे ना खेलो मारी ना है मनोन मत मारी ना
1: मनोन चेरे अब अपु तोर चारा
0: ये न तोर चारा का Fa misin nawate tena matmat na fima?
1: Ie tena matis itanao rene fanambarako taminao reny taolo ny zavatra nitranga tao. Le olona nifarotanao trano ny tonga teo dia izay nampijanona ny fony.
0: Tena ti lozako marina. Tena fenofeno be zany foko izany.
1: Sady mifangaro teo taolo ny ditranao reny dia tena tsy zaka mihitsiny. Sady ireny ary ve ny ditra anao dia aiza ary izy ny tsy ho faty raha izay ianao dia mba miova ary mitoetra anao ratsy io nenina tsy aoloa fa ao arianan-datsy e mba miova amin'izay